तेरा हुण तख्त ही ला देना जेने तू तख्त ते चढ़ बैठे ओ कुरनावे लबांगे जिस